चेता अम चेवे पिचोते पमयं यकय हे क्यों नम्या तालावा ये ये ये हे ये ये हे ये हे ये हे ये को ने नम नवत क्या ओवे ये ओवा के कुन्मो के क्वेश्चाओ ये।